0: നമസ്കാരം. ഞാന് നിങ്ങളുടെ പ്രാർത്ഥന കൊണ്ടും നിങ്ങളുടെ അനുഗ്രഹം കൊണ്ടും വളർന്ന യേശുദാസ് അല്ലെങ്കിൽ ദാസേട്ടൻ, പ്രത്യേകിച്ച് സ്വന്തം റേഡിയോ മിർച്ചിയുടെ എല്ലാ ശ്രോതാക്കൾക്കും വേണ്ടി ഓണത്തിന്റെ ഈ ആശംസകൾ ഞാൻ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് അർപ്പിക്കുകയാണ്.
1: Sony Razdan, Alia or Shaheen, in dono mein se, who's most likely to listen to you even today?
2: Difficult one.
3: Why?
2: Split between my children.
3: So both of them in different ways.
2: Yeah.
3: But yeah, they are receptive generally. But I think I must be irritating them a lot because I give too much advice. That's what you tell me. So, kya bolu aapko?
1: Sony Razdan, aapne koi jawab nahi diya. आलिया या शाहीन किसी का नाम नहीं लिया. अगली बार जब आप आएंगे हम फिर से ये सवाल पूछेंगे. यू आर लिस्टिंग टू मिर्ची, इट्स हॉट.
4: बॉलीवुड बोल्डर, बॉलीवुड बॉलीवुड बॉलीवुड बोल्डर,
5: ओनली ऑन मिर्ची, इट्स हॉट.
6: सलमान खान अभी अपने फार्म हाउस में हॉर्स राइडिंग के बारे में सोच रहे हैं या
7: आर यू थिंकिंग ऑफ लाइक अ फ्लाइंग कार्पेट? आर यू थिंकिंग अ फ्लाइंग कार्पेट?
8: कैसे किया, सीरियसली कैसे किया ये?
6: उसे सब पता है.
9: शी कैन रीड योर माइंड. She will blow your mind. She is coming for the very first time.
6: The Mentalist Suhani Shah live in Qatar. Sponsored by Qatar Calendar. This 25th September at QNCC. And to add the double bonanza of entertainment, get ready to watch music and dance duo Charan and RC. Ek Sham, Ek Stage aur Do Kamal. Book your tickets now at STT Snuno. Tickets available in all leading ticketing platforms. The Mentalist Suhani Shah. Live.

0: ഈ ഓണത്തിന് അടിച്ചു പൊളിക്കാൻ നമുക്ക് റേഡിയോ മിർച്ചിയോടൊപ്പം കൂടിയാലോ. ഞാൻ മംത, എല്ലാവർക്കും എന്റെ ഹൃദയം നിറഞ്ഞ ഓണാശംസകൾ. സംഗതി ഹട്ടാണ്.
1: ഹലോ
2: ഹലോ
1: ഹാജി
2: വിവേക് ജി.
1: ഹാജി ബതായേ.
2: വിവേക് ജി, മേ ആപ്കി സൊസൈറ്റി സേ ബോൾ റഹാ ഹൂം, സി ബ്ലോക് മേ മേ രഹതാ ഹൂം. വിവേക് ജി, ആപ് മൈൻഡ് നാ കരേ തോ ദോ മിനിറ്റ് ആപ്കേ ലേ ലൂം മേ.
1: യാ യാ ഓഫ് കോഴ്സ്.
2: വിവേക് ജി, ആപ് ഇസ്കോ അദർവൈസ് മത് ലേനാ. ലേക്കിൻ ദേഖോ, മേരേ കോ മാലൂം ഹൈ, ഫാമിലി ഹൈ, സബ് കുച്ച് ഹൈ, ഹർ ഫാമിലി മേ കുച്ച് നാ കുച്ച് ബാതേ ചൽതി രഹതി ഹൈ. ലേക്കിൻ അഭി ക്യാ ഹോ രഹാ ഹൈ നാ, സൊസൈറ്റി മേ ബാതേ ഹോ രഹി ഥീ, മത്ലബ് ആപ്കി ഓർ വൈഫ് കീ ലഡായി ഹുയി ഹോഗി. തോ മേനേ തോ ലോഗോ കോ തോഡാ നസർ അന്ദാസ് കരാ, ലേക്കിൻ ലോഗ് ക്യാ കർ രഹേ ഹൈ നാ, ലോഗ് ലേ രഹേ ഹൈ മസേ. അഭി ഹം മീറ്റിംഗ് കേ ലിയേ ബൈഠേ ഹുവേ ഥേ, ഉന്ഹോനേ കഹാ കീ തൂനേ ആവാസേ സുനി വിവേക് ജി ഓർ ഉൻകി വൈഫ് കീ, चिल्लम चिल्ला हो रही थी. विक जी, बस मैं ये कह रहा हूँ, इस चीज़ का ना थोड़ा ख्याल रखो यार. मतलब हमें लगता है ऐसा है कि कहीं नहीं जा रही आवाज़ ग्लास व्लास से, क्योंकि गुस्से में उस वक्त को अंदाजा नहीं होता ना. और इन सब का काम पता है क्या, मैं आपको ऑनेस्टली बताऊँ, ये लेते हैं मजे, सारे सारे मजे लेते हैं. लेकिन ऐसी बातें करेंगे, देखा तूने लड़ाई हो गई हस्बैंड वाइफ की. देखिए, ऐसा नहीं है कि नहीं होती, हमारी भी हुई होगी, लेकिन थोड़ा ख्याल रखिए.
1: ठीक ही कह रहे हो.
2: नहीं, मैंने हमदर्दी में कहा है. ऐसा नहीं है कि मुझे नहीं आता गुस्सा, मुझे भी कई बार गुस्सा आता है, मेरी वाइफ से हो जाती है. लेकिन क्या होता है ना, ये सोसाइटी में ना गलत असर पड़ता है. अच्छा चलो, असर की भी कोई बात नहीं, कौन सा हमें कोई खिला पिला रहा है, ये सब मजे लेते हैं.
1: अब आपको पता ही है, हर कोई हमारी तरह समझदार नहीं है. एक सोसाइटी वाले इतने, अभी पीछे वो गाड़ी का कांच टूट गया था मेरा, पीछे लग के उसमें इतना कलेश कर दिया था इन लोगों ने.
2: अच्छा,
1: इनको सब बातों में घुसने की आदत है, मेरे को समझ नहीं आता. हमारा घर है, हम जो मर्जी करें.
2: बिल्कुल
1: सही कह रहे हो, मैं ध्यान रखूंगा,
2: थोड़ा ख्याल रखना. मिलते हैं किस दिन?
1: हाँ हाँ, जरूर जरूर, आपसे जरूर मिलेंगे.
2: वैसे क्या हुआ, क्या था भाभी से आपकी बात, क्या हो गई थी?
1: अरे कुछ नहीं यार.
2: नहीं, फिर भी क्या, मतलब काफी चीखों की आवाज है, क्या हुआ, क्या था?
1: अरे असल में हुआ कुछ नहीं था, इनकी मम्मी बस हमारी मिसेस की.
2: अच्छा अच्छा.
1: उस टाइम पे मैं घर आया, मैं थोड़ा ड्रंक था, उनकी मम्मी का कलेश अलग हो गया.
2: अच्छा, ये कलेश, ये चिल्लाने लगी फिर आपकी वाइफ?
1: हाँ, अभी
2: चिल्लाई
1: तो फिर बुरा बहुत
2: होता. आप कह रहे हो चिल्ला के बोला क्या आपको? आप मजे आ रहे हैं मेरे को, बताओ ना क्या हुआ फिर.
1: मजे आ रहे हैं,
2: बताओ ना क्या बोला, क्या बोला?
1: अरे तेरे को मजे आ रहे हैं, यहाँ तू मजे ले रहा फोन करके.
3: मैं रेडियो मिर्ची से नवेद बोल रहा हूँ, मैं मुर्गा बना रहा था आपके.
4: मिर्ची मुर्गा नवेद के साथ, ओनली ऑन मिर्ची.
5: It's all down to Dhoni, isn't it? Four balls left, they need 12 runs to win.
6: Mahendra Singh Dhoni ke dimag mein kya chal raha hai, ye samne wali team ko kabhi pata nahi chala, lekin use pata hai.
7: She can read your mind. She will blow your mind. She is coming for the very first time.
6: The Mentalist, Suhani Shah, live in Qatar. Sponsored by Qatar Calendar. This 25th September at QNCC. And to add the double bonanza of entertainment, get ready to watch music and dance duo Charan and RC. Ek Sham, Ek Stage aur Do Kamal. Book your tickets now at SCT Snuno. Tickets available in all leading ticketing platforms. The Mentalist Suhani Shah live